0: Swadesh FM 93.2 MHz.
1: के भो
2: म कोही कोहीसँग बोल्या छैन
3: म पनि कोही कोहीसँग बोल्या छैन